107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात हा कार्यक्रम ज्याचं नाव आहे वंदन. आपण शब्दांचा अर्थ जाणून घेत असतो. आज मंगळवार आहे. अनेकांकडनं अथर्वशीर्ष त्याचं पठण होत असतं. अथर्वशीर्ष गणकऋषींनी लिहिलं आपल्याला माहिती आहे. थर्व या शब्दाचा अर्थ आहे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते आणि मनाचं चंचलत्व नाहीसं होतं असं ते म्हणजे अथर्वशीर्ष. आणि हा जो अर्थ आहे उपनिषदांपासून अन्यत्र सुद्धा आपल्याला या शब्दाचा हा अर्थ आढळून येतो. तर तोच तुम्हाला अगदी थोडक्यात सांगावासा वाटला. निमित्त आहे कार्यक्रम वंदनचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलत FM रेनबोवर 107.1 MHz वर, अर्थातच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा आपण हा कार्यक्रम आपण बरेच जण ऐकत आहात. आणि नेहमीप्रमाणेच वळणार आहोत एका छोट्याशा बोधकथेकडे. एक अत्यंत गरीब असा मुलगा असतो आणि तो त्याच्या गरिबीने कंटाळून वनामध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा विचार करत असतो. अशामध्ये त्याला एक तिथं साधू तपश्चर्या करत असताना दिसतात आणि मग ते पाहिल्यानंतर त्या साधू महाराजांकडे तो जातो आणि साधू महाराजांना सांगतो की मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे आता, त्यामुळे मला जगावंसं नाही वाटत आहे. साधू महाराज म्हणतात की कारण काय आहे त्याचं, तर म्हणे पैसा नाही आहे माझ्याकडे, पैसा नसणं हे एकमेव कारण आहे. बरं, ते म्हणतात ठीक आहे, तुला मी एक असा दिव्य असा एक दगड देतो की ज्याच्यामुळे लोखंडाचं सुद्धा सोनं होईल. हा परिस मला माझ्या स्वतःच्या वाटेवर गवसलेला आहे, तो तुला ठेव. त्या तरुणाला आश्चर्य वाटतं, अहो पण मग तुम्हाला नको का? ते म्हणालेत नाही मला नको आहे, तो तुला ठेव. तू तरुण अत्यंत आनंदाने तो परिस घेतो आणि त्याला अर्थातच त्याच्यामुळे भरपूर सारं सोनं गवसतं आणि ते सोनं गवसल्यानंतर तो खूप श्रीमंत होतो. आणि खूप श्रीमंत झाल्यानंतर आता त्याला पटतं की आता मी आनंदात राहू शकतो आणि आता मी सुखात राहणार आहे. पण तरीसुद्धा काही दिवसांनी बेचैनी जाणवायला लागते आणि त्याला कळत नाही की ही का बरं आहे बेचैनी, सगळी तर सुख माझ्या दारापाशी आहेत. परत साधू महाराजांचा शोध घेत जंगलात जातो, साधू महाराजांना भेटतो. साधू महाराजांना म्हणतो की असं का होत आहे, तर ते म्हणालेत की मन स्थिर नाही आहे तुझं. मन जोपर्यंत स्थिर नसतं ना माणसाचं, तोपर्यंत त्याला सगळी अस्वस्थता जाणवत असते. तुझ्याकडे सगळी सुखं आहेत, ऐहिक सुखं सगळी आहेत तुझ्याकडे, मग अडचण काय आहे? तरुण म्हणतो तेच मला कळतच नाही आहे की नेमकं काय होत आहे. मग ते म्हणतात की ठीक आहे, मी तुला एका गावात पाठवतो, एका वृद्धाच्या एक तिकडे राहतो त्या झोपडीमध्ये, तिथे जा. आणि तिथं गेल्यानंतर त्याचा दरवाजा त्याचा खटखट केल्यानंतर तो दार उघडेल, त्याला सांग की मी अतिशय गरीब आहे. तरुण

पण मी गरीब नाही आहे, सांग त्यांना की मी गरीब आहे आणि मला काहीतरी द्या. तरुण म्हणतो की ठीक आहे, काहीतरी असेल त्याच्यात. आणि मग तो त्या वृद्धाच्या झोपडीपर्यंत जातो, दरवाजा खटखटवतो, वृद्ध बाहेर येतात आणि बघतो हा तरुण आतमध्ये तर जवळपास पूर्ण झोपडी रिकामी असते, काहीच नाही आहे आतमध्ये. तर त्यांच्याकडे काय मागायचं? तरीसुद्धा तरुण सांगितलेला आहे साधू महाराजांनी, म्हणतो की मी अत्यंत गरीब आहे, मला काही देऊ शकता का? तो वृद्ध आतमध्ये जातो आणि नजर टाकतो, घरात काहीही नाही आहे, सगळं रिकामं झालेलं आहे झोपडं. तरीसुद्धा एक असा तिकडनं एक असं कांबळं घेऊन येतो, घोंगडी घेऊन येतो आणि म्हणतो ही ठेव बाबा, हेच मी तुला देऊ शकतो आहे. तो तरुण आश्चर्यचकित होतो, तो म्हणतो की बाबा तुमच्याकडे द्यायला काहीच उरलेलं नाही आहे तरीसुद्धा हे तुम्ही देताय. तर ते म्हणतात हो हो खरंच खूप वाईट वाटतं आहे रे मला, मला देण्यासारखं दुसरं काहीच नाही आहे, हेच उरलं आहे आता हेच घेऊन जा. आणि तरुण ते घोंगडं घेऊन आश्चर्यचकित साधू महाराजांकडे येतो आणि म्हणतो की एका झोपडीत राहतोय तो, जवळपास सगळं काही त्याच्या हातातनं निसटलेलं आहे, तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सगळं मला देऊन टाकल्यानंतरही तो म्हणतो की मला वाईट वाटलंय, मला काही देता नाही आलं. साधू महाराज म्हणतात हेच तुला पाहण्यासाठी मी पाठवलेलं होतं, पैसा प्रचंड प्रमाणात तुझ्याकडे येतोय जातोय, तो येत जात राहणार, पण जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला काही दिल्याचं सुख किंवा दुसऱ्यासाठी काही केल्याचं सुख जोपर्यंत तुमच्या मनाला लाभत नाही, तोपर्यंत कितीही पैसा आला तरीसुद्धा त्यातनं जी मानसिक शांती लाभणं अपेक्षित आहे ती तुला मिळणार नाही. त्या साध्या झोपड्यात राहणारा तो वृद्ध तुझ्यापेक्षा आनंदी आहे, तुझ्यापेक्षा सगळं लुटून झालेलं आहे त्याचं, सगळं देऊन झालेलं आहे तरी तो आनंद आहे, कारण तो देण्यातला आनंद तो अनुभवतो आणि त्याच्यामुळे मन त्याचं आनंदी आहे. अर्थातच तरुणाला जो काही उपदेश हवा होता तो प्राप्त झाला. आपली भरमसाठ संपत्ती कशाप्रकारे कुठे त्याचा योग्य विनिमय करता येईल आणि कसं कसं कुणाला आनंदी करता येईल याचा विचार तो करू लागला आणि तिकडनं निघून गेला. मला असं वाटतं तरुणाला काय संदेश मिळाला आहे नाही मिळाला आहे आपण बाजूला ठेवूया, पण बऱ्याचदा असं होतं ना की भरमसाठ सगळ्या ऐहिक सुखांच्या पलीकडेही आपल्याला हा एक किंतु परंतु जाणवत असतो. मला असं वाटतं की हे जे आहे ना, दुसऱ्याच्या मदतीला येणं असेल, दुसऱ्यासाठी धावून जाणं असेल किंवा त्याच्या समोरच्या गरजांमध्ये आपण उपयोगी आलो, हा एक आनंद आहे, तोच आहे की जो आपल्याला त्या ऐहिकाच्या पलीकडचा एक मानसिक दिलासा देत असतो. बरोबर ना? साधू महाराजांनी सांगितलेलीच गोष्ट मी का रिपीट करते, मुद्दा आपल्याला कळलेला आहे आणि आता वेळ झालेली आहे थांबण्याची वंदन कार्यक्रमापुरतं. खूप गोड असा स्वर स्नेहल भाटकर यांचा आपल्यासोबत मी देते, त्यानंतर अजून एक छानसं गाणं असेल आणि मग पुन्हा आपण भेटणार आहोत 6:05 आणि याच वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz वर.

नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. आपल्या लाडक्या रेनबो फंडे या कार्यक्रमात आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

0: आणि आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा. आकाश ढगाळ राहील आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि अपेक्षित किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना. अरबी समुद्राचा काही भाग ज्यामध्ये दक्षिण पश्चिम आणि उत्तर समुद्री किनारी भाग समाविष्ट आहे, त्याचप्रमाणे ओमान समुद्र किनारी भाग, सोमालिया समुद्र किनारी भाग इथं वाऱ्यांचा ताशी वेग हा 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी समुद्रात बोटी नेऊ नयेत अशी सूचना त्यांना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा. मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज 107.1 MHz वर. आपण ऐकत आहात रेनबो फंडे.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली युअर्स.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी.
6: आपण ऐकत आहात 107.1 MHz आणि रेनबो फंडे या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत. मंडळी, आपण ज्यावेळेला उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा गुरुपौर्णिमेचा साजरा करणार आहोत, आपल्याला ज्ञान देणारी व्यक्ती, आपल्याला ज्ञान देणारे गुरु हे महत्त्वाचे असतातच, पण काही अशा वास्तू असतात, काही अशी ठिकाणं असतात की जी केवळ त्यांच्या अस्तित्वानेच आपल्याला बरंच काही शिकवून जात असतात आणि आपल्या समस्त भारतीयांना अत्यंत अभिमान वाटावा अशा 2 वास्तू या देशात होऊन गेल्या. आज आपण रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये ही जी एक अलौकिक शिक्षण पद्धती या देशामध्ये अस्तित्वात होती, त्याच शिक्षण पद्धतीच्या त्याच 2 विद्यापीठाच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. कारण संपूर्ण जगाला ज्ञान दर्शवणारा, संपूर्ण जगाला ज्ञानाच्या मार्गावर नेऊ शकणारा भारत या 2 विद्यापीठांनी घडवलेला होता. ही 2 विद्यापीठं म्हणजेच नालंदा आणि तक्षशिला. या 2 विद्यापीठांबद्दल बोलूया आजच्या रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये.

0: विष्णु गुरुर्देव महेश्वर।
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु। शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: दोन महत्त्वपूर्ण विद्यापीठं या देशातली, नालंदा आणि तक्षशिला, त्यांच्याबद्दल जाणून घेताना नालंदा आपण त्याच्यापासून सुरुवात करूया। नालंदा विद्यापीठापासून नल, नालक, नालक ग्राम, नालंद अशी वेगवेगळी नावं आपल्याला या विद्यापीठाची आढळतात। आणि नालंदा या नावाविषयी खूप साऱ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत, पण साधारणपणे नालंदा या शब्दाचा अर्थ जो सांगितला जातो, न अलम दा, पुरेसं देऊ न शकणारी, म्हणजे जगभरातले विद्यार्थी जिथं येत आहेत तिथं त्या विद्यापीठाला असं नाव धारण करावं असं वाटतं। याचा आपण दुसरा अर्थ असा घेऊ शकतो की ज्ञान ही अशी गोष्ट आहे की जी कधीच पुरेशी असता कामा नये, आणि त्यामुळे नालंदा असा जर अर्थ आपण घेतला तर खूप वेगळं काहीतरी जाणवतं आपल्याला। फाहियान, युएत्सँग, इत्सिंग हे तीन चीनी प्रवासी होते जे वेगवेगळ्या काळामध्ये भारतात आले होते प्रवास करायला, आणि या तिघांनी सुद्धा नालंदाची जी काही शैक्षणिक परंपरा आहे, जी समृद्धी आहे, तिच्याबद्दल इतकं सविस्तर लिहून ठेवलं आहे की आणि ते जाणून घेतल्यानंतर तर कमालीचा अभिमान वाटतो की आपल्याकडे अशा पद्धतीचं विद्यापीठ होतं। म्हणजे जर आपण साधारणपणे पाहिलं तर अत्यंत भव्य इमारत होती नालंदा विद्यापीठाची, जी अनेक एकरांमध्ये पसरलेली होती, वसतिगृह होती, शिवाय सुसज्ज ग्रंथालय होती। त्या ग्रंथालयांची नावं पण बघा, रत्नसागर, रत्नोदय आणि रत्नरंजक, अशा सुंदर तीन इमारती होत्या ग्रंथालयासाठी। निवासासाठी 4,000 आणि अभ्यासासाठी 1,000 खोल्या होत्या। साधारणपणे 8,500 विद्यार्थी आणि 1,500 शिक्षक हे इथं शिकवायचे, म्हणजे काय प्रचंड मोठा आवाका असेल या विद्यापीठाचा अंदाज बांधू शकतो। बरं, इथं दिवसाला जवळपास 100 व्याख्यानं व्हायचीत, आणि इथे जे राहायला यायचे म्हणजे जे विद्यार्थी यायचे त्यांचा निवास, त्यांचं भोजन, त्यांचा कपडालत्ता, त्यांचे औषधोपचार आणि त्यांचं शिक्षण हे विनामूल्य होतं। हा खर्च कुठून निघायचा? तर विद्यापीठाला दान दिलेली जी 100 खेडी होती त्या खेड्यांच्या उत्पन्नातनं आणि इतर देणग्यांमधनं, ह्या देणग्या केवळ देशातनं नाही तर परदेशातनं सुद्धा यायच्यात, आणि त्यातनं ह्या सगळ्या हा ज्ञानयज्ञ सुरू होता असं आपण नक्कीच म्हणू शकतो।

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: नमस्कार, मी बेला शेंडे। ऑथेंटिक मेलेडीज म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो। FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात हा कार्यक्रम ज्याचं नाव आहे रेनबो फंडे। आणि उद्याची गुरुपौर्णिमा, आज थोडंसं त्यामुळेच आपण अशा 2 विद्यापीठांबद्दल बोलतोय की ज्यांनी गुरुतुल्य काम करत असतानाच अनेक शिष्य घडवलेत, आणि हे शिष्य केवळ या देशापुरते मर्यादित नव्हते तर जगभरामध्ये पसरलेले होते। काय काय शिकवलं जायचं इथं? तर योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या, गणित, ज्योतिष, चित्रकला, शिल्पशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेदविद्या, हे सगळे विषय शिकवले जायचेत। आणि ह्या संपूर्ण विद्यापीठांचं जे काही अगदी थोडक्यात त्यांचं बोध वाक्य सांगता येईल तर, सत्याच्या शोधाची पहिली अट स्वातंत्र्य आहे असं त्याच्यामध्ये म्हटलं होतं। आणि ह्या विद्यापीठाची कीर्ती एवढी अलौकिक होती की देशातल्या कानाकोपऱ्यांमधनं इथं विद्यार्थी यायचेत। आणि त्याहीपेक्षा आज आपण एंट्रन्स एक्झामबद्दल वगैरे बोलतो, पण त्या काळामध्ये ही जी प्रवेश परीक्षा असायची तर ती कोण घ्यायचं? त्यांचं पद होतं द्वारपंडित, द्वारपंडित असं त्यांना म्हटलं जायचं। आणि ते काय करायचेत?

तर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचेत आणि हे प्रश्न कुठं प्रश्न असायचेत, ज्याची उत्तरं मुलं देऊ शकलीत किंवा जी मुलं उत्तरं देऊ शकलीत त्यांनाच पुढच्या दाराशी पाठवलं जायचं. आणि आज जशा एंट्रन्स एक्झाममध्ये एंट्रन्स 1 एंट्रन्स 2 असते तशी त्या पद्धतीनेच तिथे ह्या 2-3 द्वारांवर असलेले द्वारपंडित त्या विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायचेत आणि त्यानंतरच त्या विद्यार्थ्याला आतमध्ये प्रवेश मिळायचा. बरं, इतके सगळे विद्यार्थी यायचेत पण फक्त 20-30% विद्यार्थी असायचेत ज्यांना आत प्रवेश मिळायचा. म्हणजे गुणवत्तेच्या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने ही एक उत्तम परीक्षा तिथे व्हायची. मग या विद्यापीठाने जे विद्यार्थी निर्माण केलेत तेही अलौकिक होते. आर्यदेव, सीलभद्र, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीर्ती, शांतरक्षित, कमलशील अशी विद्वानांची मालिका, नागार्जुनाचाही उल्लेख त्याच्यामध्ये होतो, या विद्वानांची मालिका या विद्यापीठाने निर्माण केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायशास्त्र ही या विद्यापीठाची खूप मोठी देणगी होती. त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अनेक जण खास इथं यायचेत. असं हे अलौकिक विद्यापीठ नालंदा, त्याच्याबद्दल जाणून घेतोय आपण रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात.

आणि या वागेश्वरीचीच आराधना करणारं हे विद्यापीठ नालंदा विद्यापीठ इतकं परिपूर्ण होतं हे विद्यापीठ की जवळपास जी ग्रंथालयं होती तर त्यामध्ये 90 लाख पुस्तकं होती असं म्हटलं जातं आणि यामध्ये 300 खोल्या होत्या. मोठे 7 ज्याला आता आपण म्हणूया सभागृह म्हणजे हॉल मोठ्या प्रमाणावर होते आणि हा इतका सुंदर आणि सगळा संपन्न असा अनुभव विद्यार्थी घेत असताना बरं हे केवळ काही 100-200 वर्षाचं काम नाही आहे. 7 ते 8 शतकं हे विद्यापीठ भरभरून ज्ञान देत होतं. अत्यंत बुद्धिवान असे शिक्षक अभ्यासू आणि होतकरू विद्यार्थी कुशल प्रशासन आणि राज्यकर्त्यांचा आश्रय त्याच्यामुळे भरभराट होत गेली या विद्यापीठाची. आणि खूप आपली जी अध्ययन आणि अध्यापन एक परंपरा आहे ना या परंपरेमध्ये एक सातत्य प्राप्त करून देण्यामध्ये या नालंदा विद्यापीठाचा खूप मोठा वाटा आहे. पण 13व्या शतकाच्या शेवटी भक्तियार खिलजी यांनी मोडतोड करून जाळून विध्वंस केला आणि असं म्हटलं जातं म्हणजे हे प्रत्यक्षात कितपत खरं असेल कल्पना नाही आहे पण असं म्हटलं जातं की या ग्रंथालयांना आग लावण्यात आल्यानंतर 3 महिन्यांपर्यंत ही ग्रंथालयं जळत होती. म्हणजे किती पुस्तकं असतील याचा आपण विचार करू शकतो. आणि ही सगळी पुस्तकं भारतीय इतिहास आणि वेगवेगळे विषय जे शिकवले जायचेत त्यावरची पुस्तकं होती याचं इतकं मनापासून दुःख वाटतं कारण त्या काळामध्ये काही मुद्रित सगळी कला नव्हती त्यामुळे मुद्रण कला नसल्यामुळे प्रिंटिंग कला नसल्यामुळे हे सगळं हाती लिहिलेलं ज्ञानसंचित होतं आणि त्याच्या किती प्रती किंवा ज्याला आपण कॉपीज म्हणतो तर किती त्याच्या प्रती काढलेल्या असतील तर जास्त नसणार आहेत त्या. आणि त्यामुळे ह्या एवढ्या सगळ्या संहारातनं जे वाचलं आहे ते भारतीय ज्ञान इतकं विलक्षण आहे म्हणजे फक्त मग विचार करून असं ना हृदयात असं दुखतं की ही जी ग्रंथालयं जाळली गेलीत त्यातनं असलेला ज्ञानाचा साठा आज जर आपल्या हातात असता तर काय कमाल असतं हे सगळं नाही का. बरं त्या खिलजीने का जाळलं हे सगळं का तर त्याच्यामध्ये असं एक म्हटलं जातं म्हणजे अनेक तर्क आहेत त्याच्यामध्ये. त्यातला एक तर्क आहे की या विद्यापीठामध्ये खूप जास्त खूप सारी संपत्ती आहे असं त्याला वाटलं आणि त्यामुळे त्या संपत्तीच्या आशेने तो तिथं गेला पण त्याला काही तसं गवसलं नाही. ही संपत्ती होती ना ग्रंथसंपत्ती होती ज्ञानसंपत्ती होती ती कदाचित समजली नसेल त्याला आणि त्यामुळे असा सगळा संहार केला. आणि त्यामुळे आज खरं तर जर तरला काही अर्थच नसतो हो पण तरीसुद्धा मनात येत राहतं की ह्या सगळ्या संहारातनं जर ते सगळं वाचलं असतं तर आज आपल्या हातात आहेच मोठा साठा आहे आपल्याकडे ज्ञानसंपत्तीचा पण तो आणखीन अधिक मोठा असता अधिक विशाल असता हे जाणवत राहतं. आज आपण गुरुपौर्णिमा उद्या आहे आज त्यानिमित्ताने ही ज्ञानपीठं आहेत दोन्ही नालंदा आणि तक्षशिला त्यांच्याबद्दल बोलत आहोत. नालंदा विद्यापीठाबद्दल बोललो तक्षशिलेकडे आता वळणार आहोत पण तत्पूर्वी पद्मजा फेणाणी यांच्या स्वरामधलं पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरातलं हे शारदास्तवन आपण ऐकूया.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क
0: 95-95-99। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: नमस्कार, मी आरती अंकलीकर, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि आज आपण दोन आपली विद्यापीठ नालंदा तक्षशिला यांच्याबद्दल बोलत आहोत. तक्षशिलेकडे आता वळूया. नालंदा विद्यापीठाबद्दल जाणून घेतलं. हे जे विद्यापीठ आहे, प्राचीन विश्वविद्यालय असं आपण म्हणू शकतो.

होतो. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये राजा भरत याने या विश्वविद्यालयाची स्थापना केली होती असं म्हटलं जातं. आणि त्याचा जो मुलगा होता तक्ष तो शासक होता या विद्यापीठाचा, त्यामुळे त्याच्या नावावर हे विद्यापीठ झालं तक्षशिला. तक्ष या शब्दाचा मूळ अर्थ होतो भक्कम, मजबूत, म्हणजे मजबूत अशी शिला, खडक किंवा दगड. तर त्यामुळे असं एक म्हटलं जातं की तक्षाचे खडक किंवा कट दगडाचं शहर असं सुद्धा बऱ्याचदा म्हटलं जायचं या संपूर्ण तक्षशिलेला. आणि ह्याचा उल्लेख हा वाल्मिकी रामायण, ऋग्वेद, बौद्ध ग्रंथांमध्ये सुद्धा मिळतो. म्हणजे आपण विचार करू शकतो की किती अतिप्राचीन असं हे विद्यापीठ आहे. इथे काय शिकवलं जायचं तर वैद्यक शास्त्र, विज्ञान, कला, ज्योतिषशास्त्र, समाजकारण, राजकारण, चिकित्साशास्त्र, धनुर्विद्या, मंत्रविद्या, वैद्यकशास्त्र, वेद म्हणजेच शस्त्र अस्त्र, विज्ञान, अध्यात्म, सगळ्या विषयांचं ज्ञान इकडे दिलं जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहिती आहे, निसर्गाच्या सान्निध्यात राहून अनेक शोध लावण्याचं कार्य हे इकडे व्हायचं. आपल्या प्राचीन वेदांमध्ये असलेले सगळे विषय इकडे शिकवले जायचेत. आणि इथली विद्यार्थी संख्या ही जवळपास 10,000 इतकी होती. चाणक्य हे तक्षशिलेचे विद्यार्थी होते. चंद्रगुप्त मौर्य यांच्यासाठी चाणक्य हे अध्यापकांच्या भूमिकेत इथे होतं. आणि असं म्हटलं जातं की चाणक्यांचा हा जो अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे अर्थशास्त्र, तो तक्षशिलेमध्येच रचला गेला. त्यामुळे इथलं सगळं शिक्षण हे जनकल्याण किंवा विश्वकल्याणासाठी असायचं. इथे कुठलीही पदवी दिली जायची नाही असं म्हणतात की महर्षी चरक यांनी सुद्धा ऋषी परंपरेनुसार इकडनं शिक्षण घेऊन आरोग्य चिकित्सेत महान कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या चरक संहितेचा जो काही सगळा भाग आहे त्यातही विश्वकल्याण ही भावना दिसून येते. पंचतंत्र महाकाव्याचे जनक विष्णू शर्मा यांनी सुद्धा असंच कार्य केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव जेव्हा आपण घेतो तेव्हा लक्षात येतं की इथलं ज्ञान हे केवळ पुस्तकी नव्हतं, हे फक्त ग्रंथांपुरतं मर्यादित नव्हतं. तर त्यात तुम्ही कुठलीही कला किंवा कुठलाही विषय का शिकायचा तर त्यामागे विश्वकल्याण ही भावना होती. किती सुंदर भावना आहे, नाही का? बोलूया याबद्दल आपण. तक्षशिलेबद्दल अधिक बोलायचं आपल्याला, पण तत्पूर्वी हे गीत ऐकूया.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात हा कार्यक्रम रेनबो फंडे. आणि आज आपण अशा दोन विद्यापीठांबद्दल बोलतोय की ज्यांनी संपूर्ण जगामध्ये भारताची एक वेगळी ज्ञानगंगा म्हणून ओळख करून दिली. तक्षशिलेबद्दल बोलत असताना म्हणजे इथली शिक्षण व्यवस्था बघा ना किती सुंदर आहे की प्रत्येक शिक्षक इथला म्हणजे एक स्वतंत्र गुरुकुल होतं. त्या शिक्षकाकडे त्या शिक्षकाचे जे प्रौढ विद्यार्थी आहेत जे त्यांच्याकडनं शिकून झालेले आहेत मोकळे ते त्या शिक्षकाला मदत करायचे आणि एका शिक्षकाच्या हाताखाली 500 विद्यार्थी असायचे. अर्थातच मुख्य गुरु वेगळे असायचे, त्यांना मदत करणारे अन्य विद्यार्थी प्रौढ विद्यार्थी वेगळे असायचे. जातकांमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. बरं, विद्यार्थ्यांच्या भोजन निवासाची सोय विद्यापीठाच्या वसतिगृहात झालेली असायची आणि सधन वर्गातले जे विद्यार्थी असायचे ते संपूर्ण शिक्षणाकरता 1000 सुवर्ण नाणी शुल्क म्हणून द्यायचे आणि जे निर्धन विद्यार्थी होते ते गुरुगृही राहून नेमलेली कामं दिवसा करायचे आणि रात्री अध्ययन करायचे. काही विद्यार्थी अध्ययन पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळवून आपली राहिलेली गुरुदक्षिणा द्यायचेत. आता मी जी तुम्हाला प्रवेश परीक्षा सांगितली होती जशी नालंदामध्ये प्रवेश परीक्षा होती तशीच इथेही होती. 16-17 वर्ष वयाचे विद्यार्थी इथं घेतले जायचेत प्रवेश परीक्षेनंतर आणि त्यांच्या शिक्षणाचा कालावधी हा साधारणपणे 7 ते 8 या वर्षांचा असे म्हणजे 25 पर्यंत तो तरुण हा पूर्णपणे फक्त अध्ययन करायचा. मी सांगितलं आपल्याला की कौटिल्य अर्थात चाणक्य यांनी इथं विद्यार्जन केलं असं मानलं जातं. पाणिनींचाही उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे अध्यापकांची जी श्रेणी होती त्यात धौम्य ऋषी आणि आयुर्वेदाचार्य जीवक यांचाही उल्लेख झालेला दिसतो. तर तक्षशिलेमध्ये फक्त उच्च शिक्षणाचीच व्यवस्था होती आणि त्यामुळे सखोल अभ्यास ही मंडळी कशी करतील तर ते शिकवलं जायचं. आणि सगळ्यात कुठली गोष्ट मला भावली असेल तर धर्म जाती आणि कुल या निरपेक्ष प्रवेश तक्षशिलेमध्ये दिला जायचा. किती वर्ष ही ज्ञानपरंपरा पूर्ण पार पडलेली आहे, 1000 ते 1200 वर्ष या कालखंडामध्ये तक्षशिलेने विद्यार्थी घडवले. आणि ज्या ज्या राजवटींनी त्या काळामध्ये अधिराज्य केलं त्याचा अभ्यासक्रमावर आणि भाषांवरही परिणाम झाला. म्हणजे ज्यावेळेला इराणी किंवा ग्रीक संस्कृती त्यांचं आक्रमण झालं या सगळ्या भागावर त्यावेळेला तसे विषय तशा संकल्पना या शिक्षणक्रमामध्ये तक्षशिलेने समाविष्ट करून घेतल्या. म्हणजे ब्राह्मी लिपी

त्याऐवजी खरोष्टी लिपीचा वापर तिकडे व्हायला लागला. ग्रीक तत्वज्ञान आणि भाषा यांचा सुद्धा समावेश तक्षशिलेमध्ये झालेला होता. तर त्यामुळे 1200 वर्ष अव्याहतपणे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एकमेव प्राचीन विद्यापीठ असलेलं हे तक्षशिला हे आपल्या ह्या देशामध्ये होतं. आणि इतकं कमालीचं एक शिक्षण आणि कमालीची शिक्षण व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली होती हे आज जाणून घेणं याकरता गरजेचं आहे की आपण उद्या गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत आणि ही करत असताना सामान्यपणे शिक्षक आणि गुरु यातला फरक तर आपण जाणतोच, पण त्याचबरोबर प्राचीन परंपरेमधनं जे गुरु रूपाने किंवा शिक्षण रूपाने आपल्याकडे आलेलं आहे, म्हणजे हुणांनी आक्रमण केलं आणि तक्षशिला बंद पडलं, पण त्या दरम्यान सुद्धा जे साहित्य आयुर्वेदावरचं वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहे तिथेही तोच संहार झाला तक्षशिलेमध्ये. तर ह्या सगळ्यातनं, ह्या सगळ्या आक्रमणातनं वाचलेलं जे काही आपल्या हातात उरलेलं आहे, मला वाटतं ते संचित आहे. आणि ते जपण्याचा जर का आपण प्रयत्न केला नाही तर मग काय म्हणू शकतो आपण? म्हणजे ते तर परकीय आक्रमक होते म्हणून ते तसे वागले, आपण तर या भूमीतले आहोत. तर त्यामुळे हे ज्ञान वाढवणं, जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत नेणं, मला असं वाटतं की ज्ञान ह्या संपूर्ण आजच्या कार्यक्रमाचा हेतू हाच होता की या दोन विद्यापीठांबद्दल जर शक्य झालं तर आपल्या पुढच्या पिढीला किमान हे सांगा तरी की असं काही त्यांच्या भाषेत अमेझिंग आणि ग्रेट आणि कमाल आपल्याकडे होतं. तर याच नोटवर आता वेळ झालेली आहे रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये इथेच थांबण्याची. एक सुरेल गीत आपल्या सोबतीला देते आहे आणि त्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमात आपण भेटूच. आपण 7:10 पुणे केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकणार आहोतच आणि त्यानंतर भेटणार आहोत 7:20 या वाहिनीवर जिचं नाव आहे FM रेनबो 107.1 MHz.

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
4: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे. आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.
5: आणि आता यानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय। मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन। राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी, पॅराशॉटपूट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक। आता सविस्तर बातम्या। सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल लोकसभेत मांडण्यात आलं। 2024 कायद्यात सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे। केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। खटल्यांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करणं याद्वारे अनिवार्य करण्यात आलं आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला। विद्यार्थी आंदोलनांवरील कथित पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली। सभापतींनी वारंवार आवाहन करूनही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपला निषेध सुरूच ठेवला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं। दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे। याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही। परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांकडून बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली। आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबर विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्रानं देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे। या कामगिरी

0: योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल सांगितलं. राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचं त्यांनी विशेष कौतुक केलं. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना समाज माध्यमाशी संबंधित कंपन्या आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं काल दिली. हे दावे द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ब गटातील औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आग्रा इथला सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात काल आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील अटक केलेल्या एकंदर आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग म्हणजे HCMTR पुणे अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचं जाळं हे 3 प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयानं पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत आयोजित बैठकीत दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या 3 प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका आणि PMRDला देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढावा तसंच रिंग रोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृतिदिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य त्याग शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या इतिहासात कारगिलचे वीर अजरामर राहतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. ते म्हणाले,
1: आज भारत हा एक अतिशय शस्त्र संपन्न अशा प्रकारचा देश झालाय. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या भारताने आज एक प्रकारे आत्मनिर्भरता प्राप्त करणं सुरू केलंय आणि जगाच्या पाठीवर केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा आता देश नाही तर आपली शस्त्रास्त्र निर्यात देखील करू शकतो आणि एवढंच नाही तर जगाच्या पाठीवरची लॉंग रेंजची मिसाईल्स किंवा सर्वाधिक वेगाने जाणाऱ्या मिसाईल्स देखील तयार करण्याची क्षमता आता या भारताने तयार केलेली आहे. त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची नाही.
0: ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात 26 जुलै रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. चोंडे धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले कल्याण इथले 5 पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली. त्यातील 3 वाचवण्यात यश आलं तर 2 मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील पाऊसमानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सोमवारी सरासरी 40 तर मुरबाडमध्ये सर्वाधिक 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरण परिसरातही चांगला पाऊस बरसला असून आतापर्यंत 1696 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात 1000 हेक्टरवर भात पेरणी पूर्ण झाली असून रोप वाटिकांची कामं अंतिम टप्प्यात आहेत. सुदैवानं पिकांवर सध्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. कृषी विभागानं शेतकऱ्यांना शेतात अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचं आणि रोग वाटिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
0: रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. रत्नागिरीत एक एकर क्षेत्रावर 25 कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल केली. रत्नागिरीत मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसमवेत संवाद बैठक झाली त्यावेळी हे निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं. सांगली आणि सातारा जिल्ह्यात काल बेंदूर सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांना आकर्षकरित्या सजवून त्यांची पूजा करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिनं महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर हे पदक मिळालं आहे. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकंदर पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान. राज्यात पुढील 5 दिवसात कोकण पुणे घाट परिसर मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय. मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे गौरवोद्गार. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी. पॅरा शॉटपुट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक

प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर, एफ एम रेनबोवर 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. आपण ऐकत आहात रेनबो फंडे हा कार्यक्रम आणि आपल्यासोबत मी रश्मी वारंग.

0: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
0: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम। आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर। 107.1 MHz आणि याआधी आपण जे गीत ऐकलं, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, पंडितराव नगरकर यांच्या स्वरात हे गीत होतं। आज त्यांचा स्मृतिदिन आहे। त्याचप्रमाणे आज ज्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत, राजा ठाकूर, त्यांचाही आज स्मृतिदिन आहे। आणि अत्यंत समृद्ध अशी चित्रपट कारकीर्द त्यांच्या दिग्दर्शनामध्ये मराठी चित्रपटसृष्टीने अनुभवलेली, त्यांच्या अनेक चित्रपटांना आठवण त्यांची करत असताना, म्हणजे रंगला रात्री अशासारखा चित्रपट असेल, एकटीसारखा चित्रपट असेल, मुंबईचा जावई, की ज्यात महानगरीय मुंबईचा आणि गर्दीच्या चाळीत राहताना एका नवविवाहित जोडप्याचं कशा पद्धती त्याची कुचंबणा होत असते वगैरे, तर याचं चित्रण होतं। हा चित्रपट सोव्हियत युनियनमध्ये सुद्धा प्रदर्शित झाला होता आणि त्यावरच नंतर बासू चॅटर्जींचा पिया का घर हा चित्रपट आला। तर हे सगळे चित्रपट असतील, घरकुल, जावई विकत घेणे यासारखा चित्रपट असेल, तर ह्या सगळ्या चित्रपटांच्या माध्यमातनं ज्यांनी मराठी एकूणच चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक म्हणून खूप सुंदर चित्रपट दिलेत, असे राजाराम दत्तात्रय ठाकूर अर्थात राजा ठाकूर यांचाही आज स्मृतिदिन आहे। आणि त्यांचा आठव करत असताना त्यांच्याच मुंबईचा जावई या चित्रपटातलं गीत यानंतर आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांच्या स्वरात।

यानंतर ठीक 7:30 आपण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या स्पर्धेतील दैनंदिन घडामोडींचे अपडेट्स घेणार आहोत एफ एम रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आताच आपण राष्ट्रकुल स्पर्धा 2026 चे दैनंदिन अपडेट्स ऐकलेत. यानंतर वेळ झाली आहे आपली दैनंदिन मालिका अज्ञात मुंबईचा आजचा भाग ऐकण्याची. ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा आठवा भाग.
1: पहिल्या महायुद्धामुळे आलेल्या आर्थिक तंगीचा गेटवेच्या बांधकामावर काय परिणाम झाला हे आपण मागच्या भागात ऐकलं. 5 जानेवारी 1923 रोजी गेटवेचे आराखडे तयार करणाऱ्या आर्किटेक्ट जॉर्ज विटेटनं आपल्या मूळ कल्पनेप्रमाणे गेटवे ऑफ इंडियाची वास्तू आणि त्याच्या समोरची बाग तयार होत असली तरी गेटवेचं दृश्य रस्त्यावरूनही सहजपणे नजरेला आणून देणारा, या वास्तूला उठाव देणारा, वेलिंग्टन चौकापर्यंत जाणारा मिरवणुकीचा भव्य रस्ता बांधण्याची कल्पना तुर्तास सोडून देण्यात आली असल्याची खंत व्यक्त केली. भविष्यात कधीतरी ती अंमलात आणली जाईल अशी आशाही त्यानं व्यक्त केली होती.
2: 1910 ते 1916 या दरम्यान भारताचे माजी व्हाईसरॉय असलेल्या लॉर्ड हार्डिंग्ज यांचा पुतळा पुढच्या काळात गेटवे नजीक उभारण्यात आला. 2 डिसेंबर 1911 रोजी भारत भेटीवर आलेल्या पंचम जॉर्जचं स्वागत त्यावेळी या लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केलं होतं. त्याची आठवण म्हणून पंचम जॉर्जच्या इच्छेप्रमाणे उभारल्या जात असणाऱ्या गेटवे नजीक त्यांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात गेटवेच्या कामात जातीनं लक्ष घालणारे गव्हर्नर जॉर्ज लॉयड यांची बदली झाली. गेटवे बांधण्याचं सुतोवाच झाल्यापासून इथपर्यंतच्या 12 वर्षांच्या कालावधीत बदलून गेलेले हे तिसरे गव्हर्नर. 3 गव्हर्नर गेले तरी गेटवेचं काम पूर्ण झालं नव्हतं.
1: नवीन गव्हर्नर लेस्ली विल्सन

0: यांनी जानेवारी 1924 मध्ये मुंबई प्रांताचा कार्यभार स्वीकारला. एव्हाना बांबूच्या परातींच्या गराड्यात बांधकाम बऱ्यापैकी वर आलेलं दिसू लागलं होतं. सप्टेंबर महिन्यात व्हाईसराय लॉर्ड रीडिंग काही कामानिमित्त मुंबईत यायचे होते. तोवर हे काम पूर्ण होईल असं गृहीत धरून त्याच वेळी त्यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन करण्याचा बेत मुंबईचे ताज्या दमाचे गव्हर्नर विल्सन यांनी आखला. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच हे उद्घाटन झाल्यास आपल्याला त्याचं श्रेय मिळेल असा त्यामागे त्यांचा हेतू असावा. उद्घाटनाच्या दृष्टीनं ते गेटवेच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असताना अपोलो बंदरावर पडलेला बांधकाम साहित्याचा खच, मजुरांच्या झोपड्या, अवजड क्रेन आणि इतर यंत्र आणि प्रत्यक्ष गेटवेच्या इमारतीला कवटाळून उभ्या असलेल्या बांबूच्या पराती पाहून त्यांनी तो बेत रद्द केला.
1: आधीच रडत खडत चाललेल्या गेटवेच्या बांधकामाला आता अधिक उशीर होऊन चालणार नाही हे विल्सन यांनी ठरवलं आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला पुढच्या 2 महिन्यात हे बांधकाम पूर्ण करण्याची तंबी दिली. त्यासाठी लागणारा पैसा प्राथमिकतेनं उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. गव्हर्नर विल्सन यांनी दिलेला शब्द पाळला. गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
0: सरकारनंही अधिक वेळ न दवडता लगेच उद्घाटनाची तयारी केली. 4 डिसेंबर 1924 रोजी ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं. ठरल्याप्रमाणे गुरुवार 4 डिसेंबर 1924 रोजी लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन करण्यात आलं. व्हाईसरॉय यांनी 1911 पासून उद्घाटनापर्यंतच्या गेटवेच्या विविध टप्प्यांचा आढावा घेतला. मुंबईकरांनी या वास्तूच्या आखणीमध्ये रस घेऊन चांगल्या सूचना केल्याचा विशेष उल्लेख करून त्यांनी मुंबईकर जनतेचे आभार व्यक्त केले.
1: गेटवेच्या बांधणीसाठी सुरुवातीला 8 लाख रुपयांच्या खर्चाचा अंदाज बांधला गेला होता. मात्र नंतरच्या काळात भरावाचा जास्तीचा खर्च धरून हा अंदाज 15,03,832 रुपयांपर्यंत पोहोचला. परंतु युद्धामुळे वाढलेल्या महागाईमुळं भराव आणि गेटवेचं संपूर्ण बांधकाम होईपर्यंत एकूण खर्च 22,91,074 रुपयांपर्यंत गेला. जास्तीची रक्कम मुंबई प्रांताच्या सरकारनं उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी माजी गव्हर्नर लॉइड आणि आजी गव्हर्नर विल्सन यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे या वास्तूच्या निर्मितीत सहभागी असणारी मुंबई महानगरपालिका, पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम खातं यांचाही विशेष उल्लेख केला. या वास्तूसाठी 3 लाख रुपयांची देणगी देणाऱ्या सर जेकब ससून यांचाही कौतुकानं उल्लेख केला. उद्घाटनाच्या दिवसापासूनच या ठिकाणचं अपोलो बंदर हे नाव इतिहास जमा झालं आणि पंचम जॉर्जच्या इच्छेनुसार गेटवे ऑफ इंडिया हे नवीन नाव जनमानसात रूढ होऊ लागलं.
0: उद्घाटनाच्या दिवशी गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामात मोलाचं योगदान दिलेल्या काही महत्वाच्या व्यक्तींचा व्हाईसरॉयच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यात प्रथम स्थानावर होते या वास्तूचे प्रमुख आर्किटेक्ट जॉर्ज विटेट, त्यानंतर मुंबई प्रांताचे एक्झिक्युटिव्ह अर्हतनॉट, बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच निवृत्त झालेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राव बहादूर एस व्ही राजाध्यक्ष, असिस्टंट इंजिनियर राव बहादूर यशवंतराव देसाई, बांधकाम कंत्राटदार होर्मसजी रतनजी आणि खानसाहेब सोराबजी रतनजी यांचाही विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला होता. काही दिवसांनी गेटवेच्या समोरची बागही तयार झाली. परंतु वाढलेली महागाई, मुंबईत निर्माण झालेली जागेची टंचाई आणि त्यामुळं आकाशाला भिडलेल्या जागांच्या किमती यामुळं बागेच्या मागे असलेली रॉयल बॉम्बे यॉट क्लब चेंबर्सची इमारत आणि त्याच्या मागच्या इमारती ताब्यात घेण्याचा विचार कायमचा सोडून द्यावा लागला. परिणामी या इमारतींना जीवदान मिळालं.

0: पॉकिंग्टन चौकातला रिकामा पडलेला तोफखान्याचा प्लॉट सरकारनं 1930 आसपास विकून टाकला आणि पुढच्या 3 वर्षात त्या जागेवर रिगल टॉकीज उभं राहिलं. जॉर्ज विटेटची ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आली असती तर गेटवे ऑफ इंडियाची भव्य वास्तू वेलिंग्टन चौकातूनही म्हणजे आजच्या श्यामा प्रसाद मुखर्जी चौकातूनही सहज नजरेला पडू शकली असती.
1: एकोणीसशे 1910 ते 1916 या काळात भारताचे माजी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांचा पुतळा गेटवे नजीक उभारण्यात आला. 2 डिसेंबर 1911 रोजी भारत भेटीवर आलेल्या पंचम जॉर्जचं स्वागत त्यावेळी लॉर्ड हार्डिंग यांनी केलं होतं. त्याची आठवण म्हणून पंचम जॉर्जच्या इच्छेप्रमाणे उभारल्या जात असणाऱ्या गेटवे नजीक त्यांचा पुतळा उभारण्यात आला.
2: आज आपण ऐकत होतो गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 8वा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आताच आपण ऐकला दैनंदिन मालिका अज्ञात मुंबईचा हा भाग. आता वेळ झाली आहे रेनबो फंडे कार्यक्रमातून आपला निरोप घ्यायची, पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की दुपारी 2 वाजता FM रेनबो 107.1 MHz RJ दुहिता आणि आता सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 MHz RJ मधुरा आपल्यासोबत असतील सुंदर गाणी आणि मस्त गप्पा घेऊन. तेव्हा ऐका, ऐकवत रहा आमच्या या दोन्ही वाहिन्या FM रेनबो आणि FM गोल्ड. आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी आणि छान तुम्हाला जसं जमतंय जसं झेपतंय तशा कामाचा आणि तशा आरामाचा जाओ या शुभेच्छांसह रश्मी वारंग आपल्याला सांगते टाटा बाय बाय राम राम.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे. खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे. बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व FIR, फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करण्याचं आश्वासन दिलं आहे. या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे. आसामच्या

गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे. इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे. भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं. समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एमव्ही ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पॉलिश्चुक यांना पाचारण करून घेतलं. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही आठवी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्र मंत्री हुआ चुनयिंग यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली, मात्र 2.28 मीटरच्या उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 5 रौप्य आणि 3 पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे.
राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज सलग सातव्या दिवशी बाधित झालं. राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. नीट प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या कथित कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत गोंधळ केला. सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जागतिक ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी अनाहत सिंह, 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पॅरा ॲथलीट शर्मिला धनकर हिच्यासह अन्य पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. परीक्षांमधल्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतच्या विधेयकावर गांभीर्यानं चर्चा करण्याचं आवाहन बिर्ला यांनी वारंवार करूनही विरोधकांचा गदारोळ न थांबल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित केलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. कामकाज सुरू झाल्यानंतर काही संसदीय समितींचे अहवाल पटलावर ठेवण्यात आले. त्यानंतर सभापती सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज सुरू करताच विरोधकांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. यावरून झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. राष्ट्रीय

लोकशाही आघाडीच्या संसदीय समितीची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य नेते या बैठकीत सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेला गट नॅशनल सिटिझन्स ऑफ पार्टी ऑफ इंडियाच्या खासदारांनीही या बैठकीत भाग घेतला. रालोआची संपूर्ण एकता प्रदर्शित करण्यासाठी संसद सत्रादरम्यान दर मंगळवारी मंगल मिलन नावाची ही बैठक आयोजित केली जाते. गुरु पौर्णिमा उद्या साजरी होत आहे. यानिमित्त शिर्डी इथं उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उत्सवानिमित्त प्रथम दिवशी साईबाबा समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सावित्री जगदाळे यांची एकूण 16 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंबा इथल्या 3-स्टार लॉजवर उघडकीला आलेल्या बेकायदा गर्भलिंग चाचणी प्रकरणी करवीर पोलिसांनी मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील आणि लॉजचा मालक यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 2 महिलांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपी फरार आहेत. या ठिकाणी 3 महिलांची गर्भलिंग तपासणी झाल्याचं तपासात उघड झालं आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नसला तरीही जिल्ह्यातल्या उजनी धरणात सध्या सुमारे 97% पाणीसाठा झाला आहे. पुणे जिल्ह्यातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं उजनी धरण भरलं असून यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 5.5 पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या दिवशीपर्यंत वार्षिक सरासरीच्या 61% पाऊस झाला होता. सध्या संगमेश्वर तालुक्यातल्या गडनदी मध्यम प्रकल्पात 80%, खेड तालुक्यातल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पात 67%, तर राजापूर तालुक्यातल्या अर्जुना मध्यम प्रकल्पात 95% पाणीसाठा आहे. गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा दमदार हजेरी लावली. अनेक भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू असल्यानं खोळंबलेल्या शेतीकामाला पुन्हा एकदा वेग आला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे साकोली तालुक्यातल्या सुंदरी गावातल्या तलावाची भिंत खचल्यामुळे आजूबाजूच्या सुमारे 20 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. तलावाची तात्काळ दुरुस्ती करून झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारनं द्यावी अशी मागणी हे शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 61% पोहोचला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातल्या पेठवडज आणि बारुळ, तर देगलूर तालुक्यातल्या देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10। आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार। जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे निर्देश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयाने दिले। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपाची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं। यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली। या आंदोलनाचं CCTV, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि PCR लॉग्स सांभाळून ठेवावेत, विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले। या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा ॲथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्यारणी देवी यांचं अभिनंदन केलं। तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनहत सिंग हिचंही अभिनंदन केलं। त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली। त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं। तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं। ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला। जेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी 0 प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली। गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली। या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते। तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत।
भारतीय तटरक्षक दलासाठीच्या दोन महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली. तटरक्षक दलात अधिकाऱ्यांची भरती आणि सेवाशर्तीमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देणं तसंच कर्तव्यावर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणं हा या सुधारणामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. काराया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काल दक्षिण कोलकातामधल्या अहिरीपुकूर रोडवरच्या एका ठिकाणावर छापा टाकून ही कारवाई केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅराथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळं या स्पर्धेत पॅराथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिनं कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेने रौप्यपदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली मात्र त्यापुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्यपदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरखैम्बम हिने कांस्यपदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण पदकसंख्या आता 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण 5 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. महिलांच्या मुष्टियुद्ध

प्रकारात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरगेहेंचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं जिंकलेल्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. हिमाचल प्रदेशात चंबा पठाणकोट महामार्गावर आज एक मोटार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला, त्यात 3 महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. चंबामधले हे रहिवासी चंदीगडवरून परत येत होते. त्यांचे मृतदेह 400 मीटर खोल दरीतून बाहेर काढले असून अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जपानच्या कुमामोतो बेटाला आज दुपारी 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचं केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपान हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडच्या राज्यात तसंच राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतरमंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: स्वानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार, 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआरच्या माध्यमातून एफएम रेनबो ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत। ठीक 2:30 झालेली आहेत आणि अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे, ज्याचं नाव आहे चला दोस्त हो बोलू काही। तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारण्यासाठी हजर झालेली आहे मी दुहिता सोमणखेर। चला तर मग आपल्या गप्पांना सुरुवात करूया आणि त्याआधी या गाण्याचा आस्वाद घेऊया।

आपलं मानवी मन असं असतं ना, ज्याला सतत काहीतरी नवीन हवं असतं किंवा काहीतरी बदल हवा असतो. एखादा विचार असेल, एखादी चव असेल किंवा एखादा अनुभव असेल, रोज त्याच त्याच गोष्टी करत राहण्याचा अनेकांना कंटाळा येतो. खूप कमी लोक असे असतात की ज्यांना त्या एका ठरीव साचेबद्ध जीवन जगण्यामध्येच फार रस असतो. पण बऱ्याचदा असंच होतं की ते ठरीव साचेबद्ध जीवन जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून बघायचं, एखादा वेगळा अनुभव घ्यायचा, काहीतरी नवीन ऐकायचं, काहीतरी नवीन वेगळ्या चवीचं असं खायचं, म्हणजे ते टेस्ट करायचं, तो एखादा प्रकार असेल, किंवा स्वतःला रोजच्या त्याच त्याच जगण्यातून काहीतरी चेंज मिळावा, बदल व्हावा, यासाठी स्वतः काहीतरी एखादं नवीन करून बघायचं, मग त्याच्यामध्ये शिकण्यासारखी एखादी गोष्ट असेल किंवा कुठेतरी आपण नेहमी ज्या ठिकाणी राहतो तिथून बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करणं असेल, अशा अनेक पर्यायांचा अवलंब आपण करू शकतो. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल हवा असेल, विचारांमध्ये बदल हवा असेल, तर तुम्ही काय करता सांगता का मला? 86 57 66 10 71 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक, आणि 45 15 41 32 किंवा 45 15 41 33 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. 022 हा आहे ST कोड मुंबईबाहेरून किंवा मोबाईल फोनवरून संपर्क करणाऱ्या श्रोत्यांसाठी. मग मला सांगा, जेव्हा कुठल्याही आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जेव्हा हवा असतो तेव्हा तुम्ही काय करता?

आपलं मन रिफ्रेश करण्यासाठी किंवा शरीराच्या सुद्धा ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज रोज आपण करत असतो त्या सगळ्या ताज्यातवाना ठेवण्यासाठी, नीट राहण्यासाठी काही काळाने बदल हा आपल्याला आवश्यक असतो. पण अर्थातच तो बदल आपल्या शरीराला, आपल्याला मनाला सूट होतोय की नाही हे सुद्धा एकदा पडताळून पाहणं गरजेचं असतं. किंवा सहज चला काहीतरी आता आपल्या जीवनशैलीमध्ये एक मोठा बदल घडवून आणायचा आहे म्हणून काहीतरी अतिशय टोकाचं जर आपण करायला गेलो तर त्याचे परिणाम मात्र काहीतरी गंभीर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये, मग ते खाण्यामध्ये असेल, व्यायामामध्ये असेल, रोजच्या कामांमध्ये असेल, जो काही बदल करणार आहोत तो आपल्याला पचेल, रुचेल आणि अर्थातच आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ना त्याचा, याचीही काळजी घेऊन करायचा बदल आहे.

0: FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: दीपा पालकर या ज्या आपल्या श्रोत्या आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की काहीतरी बदल हवा असेल रोजच्या आयुष्यामध्ये तर पर्यटनासाठी जायला त्यांना आवडतं आणि तेही खास करून विदेशामध्ये. भारताबाहेर गेल्यानंतर त्या त्या देशांमधली त्या त्या प्रदेशामधली काय संस्कृती आहे ती समजून घेता येते, तिकडच्या चालीरीती कशा आहेत, तिकडच्या पद्धती कशा आहेत आणि अनेक नवीन गोष्टीसुद्धा शिकता येतात असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

2:49 मिनिट होत आहेत. चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत FM रेनबो वाहिनीवरती. आणि आपले श्रोते सहभागी झालेले आहेत. बदल म्हणून काय करायला आवडतं याबद्दल त्यांनी सांगितलंय. चंद्रशेखर मुळेकर म्हणतात की गावी जायचं आणि नदी किनारी छान फेरफटका मारायचा किंवा निवांतपणा तिकडे अनुभवायचा, म्हणजे जो कंटाळा आलेला असतो तो निघून जातो किंवा जो बदल असतो रिफ्रेश होण्यासाठी तो नक्की अनुभवता येतो. शुभांगी कार्यकर म्हणत आहेत की नवीन पिढीचेही विचार आजमावून बघायला हवेत. कधीतरी आपल्याच विचारांचा आपल्याला कंटाळा येऊ शकतो आणि म्हणून काही वेगळे बदल करून बघायचे किंवा आपल्या विचारांमुळे जे आपण अनेक वर्ष करत आलेलो आहोत त्याने जर गोष्टी काही बिघडत असतील तर नवीन पिढीचे विचार काय आहेत ते सुद्धा कधीतरी आजमावून बघायला हरकत नाही. तर ओंकार काटकर असं म्हणतात की 1975 सालापासून त्यांचं किराणा दुकान आहे. खूप कंटाळा येतो कधी कधी, रोज रोज तोचतोचपणा अनुभवताना, पण जबाबदारी आहे म्हटल्यानंतर ती निभावताना तितकाच उत्साहही वाटतो, ऊर्जाही जाणवते. त्यांच्या अनुभवावरनं मला एक गोष्ट आठवली की आमच्या परिचयातली एक व्यक्ती आहे की त्यांचा अनेक वर्षांचा केटरिंगचा व्यवसाय आहे आणि त्यांचा स्वतःचा एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये त्यांचं केटरिंग सुरू असतं. तर एक दिवस त्या ज्यांचा तो हॉल आहे त्यांची ती मुलगी म्हणाली, आता सगळी जबाबदारी ती स्वतः सांभाळत असल्यामुळे ती म्हणाली की इतकं छान वाटतं खरं तर, रोज नवनवीन लोकांना भेटायला मिळतं, प्रत्येकाची काहीतरी वेगळी मागणी असते ती पूर्ण करावी लागते, पण काय गंमत आहे ना, या एका गोष्टीमध्ये काहीही बदल होत नाही. कारण तिथे हॉलमध्ये आलेल्या लोकांना उत्तम सगळं उत्तम चवीचा स्वयंपाक मिळावा यासाठी प्रत्येक पदार्थ आधी चव घेऊन बघावा लागतो. रोज रोज तेच तेच वरण, तीच कोशिंबीर, तीच चटणी ही टेस्ट करून बघायची, म्हणजे खूप कंटाळा येतो कधी कधी. पण मग एखादे असे कोणीतरी जर त्या हॉल वापरणारे जर कोणी नवीन पाहुणे आले आणि त्यांनी काही वेगळ्या पदार्थांची फरमाईश केलेली असेल किंवा यादीत त्यांचा एखादा काही वेगळा पदार्थ असेल तर फार हायसं वाटतं असं तिने सांगितलेलं आहे. चला पुढचं गाणं ऐकूया आणि मग आणखीन आपले श्रोते काय म्हणतायत किंवा या बदलांबद्दल आणखीन कोणाचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया.

बदल हवा जीवनामध्ये सातत्याने विचारांमध्ये असेल, आपल्या कृतींमध्ये असेल, अनुभवांमध्ये असेल असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यासाठी आपण काय करतो याविषयी आपण बोलतोय. तर वासंती पुरंदरे यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं एक छोटंसं मंडळ आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ते करत असतात, पण त्याच्यामध्ये काही बदल व्हावा असं त्यांना वाटत नाही, कारण त्या कार्यक्रमांच्या निमित्ताने नवनवीन लोक भेटत राहतात आणि त्या ज्या काही सादरीकरण करतात जे काही, तर त्याच्याबद्दल मिळणारी दाद, होणारं कौतुक हे ऐकायला आवडतं असं त्यांचं म्हणणं आहे. मंगेश मात्रे असं म्हणतात की बदल हवा तर मग तीर्थक्षेत्रांना भेटी देणं ते पसंत करतात. नवीन विचार तर केलाच पाहिजे आणि आम्हाला अनेक नवीन गोष्टी FM रेनबोच्या माध्यमातून मिळत असतात असं सुरेश पुट्टजवार यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे, कारण आम्ही अनेक मित्रमैत्रिणी आपल्याशी गप्पा मारत असतो, प्रत्येकाची शैली वेगळी आहे, प्रत्येकाची कार्यक्रम सादर करण्याची संकल्पना मांडण्याची शैली वेगळी आहे, प्रत्येकाच्या संवादाची परिभाषा वेगळी आहे आणि त्याच्यामुळेच तुम्हाला सुद्धा हे बदल काही काळाने मिळत असतात आणि म्हणूनच ते बदल तुम्हालाही हवे हवे असे वाटतात. खरं आहे की नाही? तर आता आपल्यालाही बदल हवा आहे विषयातून, म्हणूनच आपल्याला चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबावं लागेल. ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट पुन्हा होईल 3:10 अर्थातच बदलासह विषयाचा. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात। विद्यार्थी आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपरफुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली। पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं।
1: हमने एक समय सीमा तय कर दी है, 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इट्स गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा।
0: या अंतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद यात आहे। या अंतर्गत सेवा पुरवठादाराची व्याख्या सरकारनं व्यापक केली आहे। पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। या विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणार सर्वेश कुशारे वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्या राणी देवी यांचं अभिनंदन केलं। तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं। राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला। जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणा सुरू केल्या। गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं। जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं। यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली। या आंदोलनांचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत, विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तुर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले। या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली। या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर नेते उपस्थित होते। तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. या अद्ययावतीकरणामुळे रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा आणखी बळकट होईल. तसंच 2029-30 पर्यंत 3,000 मिलियन टन मालवाहतूक करायचं रेल्वेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यातही या सुधारणेचा हातभार लागेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे कोकणासाठी 246 विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. त्यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुणे इथून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. आरक्षणासाठी इतर तपशील मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारताचा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून संघाची निवड बीसीसीआयनं जाहीर केली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून KL राहुल उपकर्णधार असेल. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल यांच्यासह यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार यांचा समावेश संघात झाला असून सारांश जैन हा नवा चेहराही असेल. या दौऱ्यात 2 कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं.

पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली, मात्र त्यापुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे 3ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमिन बेकफोर्डने सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरोखैम्बम हिनं कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं जलाशयात पाणी साठा वाढत आहे. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी गेल्या 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सिंधुदुर्गात विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. कणकवली वैभववाडी कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर असून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआरच्या माध्यमातून FM रेनबो वाहिनी। दुपारचे ठीक 3:11 झालेली आहेत आणि आता आपण भेटलेलो आहोत सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये। आज बरेच दिवसांनी या कार्यक्रमामध्ये आपली भेट झालेली आहे, तेव्हा काही छान लघुपटांविषयी मी बोलणार आहे आणि अर्थातच त्या लघुपटांचा कथा आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे।

आज आपण ज्या लघुपटांविषयी बोलणार आहोत त्यातला पहिला लघुपट आहे ज्याचं नाव आहे नॉट टुडे. अगदी आपल्या सगळ्यांच्या नेहमीच्या व्यवहारातली किंवा आपण कधीतरी तरी आयुष्यामध्ये ही गोष्ट अनुभवलेली आहे आणि तशीच ही गोष्ट आहे नॉट टुडे. आज करायचं नाही आहे. आपल्याकडे भरपूर वेळ असतो. आपल्याला माहिती असतं की आपल्या हातात चिकार वेळ. ठीक आहे, आज नाही उद्या करू. अजून 10 दिवस आहेत, अजून 9 दिवस आहेत, 8 दिवस आहेत. असंच त्या एका मुलाचं होत राहतं. त्याला एक निबंध लिहून द्यायचा आहे आणि तो छान सुरुवातही करतो निबंध लिहून द्यायला, पण एक वाक्य लिहिल्यानंतर त्याला असं वाटतं की छे असं काही फार भारी असं काही जमत नाही आपल्याला, तर आपण सोडून देऊया, आज नको लिहायला, उद्या छान मूड असेल आपण उद्या निबंध लिहूया. दुसऱ्या दिवशी त्याचा मूडच लागत नाही. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा प्रयत्न करायला जातो, पण मग त्याचे इतर जी काही त्याची व्यवधानं असतात तर ती त्याला कुठेतरी त्याचं लक्ष वेधून घेत राहतात आणि त्या निबंधापासून तो अधिकाधिक दूर जायला लागतो. आणि शेवटी अगदी आता केवळ एका तासामध्ये हा निबंध आपल्याला लिहून सबमिट करायचा आहे याची जाणीव होते आणि तरीही तो स्क्रीनसमोर नुसताच बसून राहिलेला आहे. त्याला काहीच सुचत नाही आहे आणि अखेर काहीच घडत नाही. नॉट टुडे, आज नको असं म्हटलं की ते पुन्हा कधीच घडत नाही. उद्या, जसं आपल्याकडे म्हटलं जातं की उद्या कधीही उजाडत नाही, हे आपल्याला अगदी घरी आई वडील आजी आजोबा सगळेच जण सांगत असतात, पण आपण तरीसुद्धा चालढकल करत राहतो, कंटाळा करत राहतो आणि मग एक दिवस असा येतो की ती संधी आपल्या हातातून निघून गेलेली असते. तर अशी संधी जर आपल्या हातातून निघून जायला नको असेल तर त्यासाठी आजचं काम आजच आणि आत्ताच वेळेवर करायला हवं. तुमचं असं कुठलं काम राहून गेलं आहे का? आठवा आणि ते लगेच करायला सुरुवात करा.

0: विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

पुढची जी शॉर्ट फिल्म आहे, जो लघुपट आहे, तो आहे आजच्या तरुण प्रतिनिधीला, आजच्या तरुणाईला प्रतिनिधित्व त्यांचा करणारा असा तो लघुपट आहे, ज्याचं नाव आहे मिसमॅच्ड. एक मुलगी आहे, तरुण, छान आणि व्यवस्थित, अगदी तिची हाय प्रोफाईल लाईफस्टाईल असावी असं आपल्याला तिच्या एकंदरीत सगळ्या पेहरावावरनं, तिच्या वावरण्यावरनं वाटतं. घर चिकार मोठं आहे, पण आजूबाजूला भरपूर पसारा पडलेला आहे. ही ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आहे. घरात बऱ्यापैकी पसारा पडलेला आहे आणि अशी सोफ्यावरती लोळत, पाय सोफ्यावरनं खाली लोंबकळत आहेत अशा अवस्थेमध्ये ती मोबाईलवरती कोणाशी तरी चॅटिंग करते. आणि नंतर आपल्याला ते जसे संदेश दिसायला लागतात, तसं आपल्याला कळतं की ती तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारते आणि कुठेतरी आता भेटायला जायचं, एकत्र भेटायचं, फिरायचं असं काहीतरी त्यांचं ठरलेलं आहे. आणि ती म्हणते की चल आता मी आवरायला घेते, असं म्हणून ती तिचा फोन घेऊनच आवरायला जाते. आणि मग आता काय बरं, कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत, काय ड्रेस असावा आपला, हे सगळं शोधत असताना एक एक ड्रेस घालून बघायचा, तो ट्राय करायचा, नाही नाही हा काही आत्ता चांगला दिसणार नाही किंवा काय करावं आता, म्हणून ती अनेक कपडे तिच्या कपाटामधले बाहेर काढते आणि ते तसेच पडून राहतात. फायनली तिच्या पसंतीला एक प्रकारचा ड्रेस येतो आणि तो ती परिधान करून आता बाहेर निघणार, एवढ्यात तिच्या मैत्रिणीचा मेसेज येतो की बाहेर पावसाचं लक्षण दिसतंय, तर मला असं वाटतं की आता आपण आपलं भेटणं रद्द करूया. मग या मुलीची काय प्रतिक्रिया असेल, काय वाटतं तुम्हाला, मैत्रिणीचा असा मेसेज आल्यानंतर हिने काय केलं असेल? कल्पना करा, इमॅजिन करा. आपण एक गाणं ऐकूया, एक संदेश ऐकूया आणि त्याच्यानंतर मी आपल्याला सांगते की मग या मुलीने काय केलं.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: तर मिसमॅच्ड या लघुपटाविषयी मी सांगत होते आणि सगळं आवरून झाल्यानंतर अगदी अजिबात एकही ड्रेस पसंतीस पडत नाही आणि फायनली 50-60 ड्रेसेस ट्राय करून बघितल्यानंतर एखादा ड्रेस पसंत पडलेला आहे आणि ही मुलगी बाहेर जायला निघते तेव्हा तिच्या मैत्रिणीचा मेसेज येतो की बाहेर जरा पावसाचं लक्षण दिसतंय, मला असं वाटतं की आत्ताचं आपलं भेटणं आपण रद्द करायला हवं। काय आपली काय प्रतिक्रिया असेल की इतकं सगळं आवरून झाल्यानंतर जर बाहेर जाणं रद्द झालं तर आपली चिडचिड होईल, जर रद्द झालंय तर हे तुला फोन करून सांगता येत नाही का, ही स्वाभाविक प्रतिक्रिया असू शकते। पण ही मुलगी अतिशय शांतपणे तिच्या मैत्रिणीला प्रतिसाद देते, प्रतिक्रिया तिची पाठवते। ती म्हणते की हो ना, बरं झालं, मलाही तेच वाटतंय, तसंही माझ्या मनासारखं मला काही पेहराव करता आलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपलं भेटणं रद्द झालं हे उत्तमच आहे। वा, आणि हे खरं तर हा लघुपट बघितल्यानंतर आपली स्वाभाविक साहजिक प्रतिक्रिया काहीतरी वेगळी असू शकते, पण या लघुपटाच्या नायिकेचं म्हणणं काहीतरी वेगळं आहे हे आपल्याला कळतं। पण त्याच्यामध्ये हेही कळतं की उगाच चडफडाट करून किंवा आता रद्द झालंय तर मग काय करायचं, मी इतका वेळ कशाला घालवला, मी का आवरलं, असा एक प्रकारचा जो आपला विचार असतो त्याच्यापेक्षा आपणही काहीतरी वेगळा विचार करू शकतो, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होणार नाही आणि आपण त्याच्यावरती अधिक विचार करत राहणार नाही। आत्ताची जी तरुणाई आहे ना, ज्यांना आपण जेनझी म्हणून ओळखतो, तर ही मंडळी अशी आहेत की काही गोष्टी घडलेल्या ते सोडून देऊ शकतात, त्यांचा फार विचार करत नाहीत, त्या गोष्टी धरून ठेवत नाहीत। पण त्याच्या आधीच्या पिढ्यांना मात्र ही सगळी सवय आहे, तर त्यांच्यातली ना ही एक छान गोष्ट आहे। मला वाटतं काही काही बाबतीमध्ये तरी आपण हा असा विचार करायला शिकलं पाहिजे किंवा हा असा विचार करणं आपण स्वीकारलं पाहिजे, नाही का?

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: पुढच्या लघुपटाचं नाव आहे रेनी स्टोरी. पावसाची गोष्ट आहे, पण हा पाऊस कसा आहे, त्याचं स्वरूप काहीसं वेगळं आहे. ही एक ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आहे, हा एक ॲनिमेटेड लघुपट आहे. ही गोष्ट जेव्हा सुरू होते तेव्हा एका नदीकाठी वसलेलं टुमदार असं शहर आपल्याला बघायला मिळतं. छोटे छोटे घरं आहेत, जवळजवळ आहेत, माणसं आपापसामध्ये काही व्यवहार करतायत, लहान मुलं खेळतायत, असं एकंदरीत छान सुखद चित्र आहे. तोपर्यंत सूर्यनारायणाचं व्यवस्थित दर्शन होतं आहे. अचानक ढग दाटून येतात आणि पाऊस पडायला लागतो. तारांबळ उडते लोकांची, छत्र्या नसतात त्यांच्याकडे, कोणी कुठे आडोशाला जातं आहे, कोणी कोणाच्या तरी घरात शिरतं आहे, अशा प्रकारे धावपळ सुरू होते. पण या अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांच्याच मनामध्ये आनंद निर्माण होतो. आल्हाददायक असं वातावरण तयार होतं. कुठे दोरीवरती कपडे वाळत घातलेले असतात, ते बिचारे त्या वाऱ्याबरोबर तसेच लहरत राहतात आणि पावसामध्ये पुन्हा एकदा भिजतात. पण हे सगळं सुरू असताना काय होतं, त्या नदीच्या पाण्याचा सुद्धा थोडासा जोर वाढतो. वाऱ्याबरोबर त्या नदीतलं पाणीसुद्धा उचंबळायला लागतं आणि ती नदी सोडून बाहेर येऊन पडतं रस्त्यावरती. आणि खूप छान असं त्याचं ॲनिमेशन केलेलं आहे आणि त्या थेंबाचं एक छोटंसं तळं तयार होतं त्याच्या पुरतं. हा थेंब विचार करतो की काहीतरी आपण नवीन बघायला हवं, काहीतरी नवीन अनुभव घ्यायला हवा, म्हणून तो इकडे तिकडे फिरत राहतो. कधीतरी मुलांच्याच जातो, त्यांच्या चेंडूवरती जाऊन पडतो, कधी त्यांचा चेंडू त्या थेंबावरती जाऊन पडतो आणि त्या मुलांपर्यंत पोहोचतो. मुलांना कळत नाही हा थेंब नक्की काय आहे. तो थेंब असाच चालत चालत वेगवेगळ्या गल्ल्यांमधनं, वेगवेगळ्या चौकांमधनं असा फिरत जातोय. आता काहीशी संध्याकाळ व्हायला लागलेली आहे, काळोख झालेला आहे आणि एका कॉफी शॉपच्या बाहेर एक मुलगी एकटीच टेबलवरती कॉफीचा आस्वाद घेत पाऊस बघत बसलेली आहे. तर हा थेंब त्या मुलीपर्यंत जाऊन पोचतो आणि तिच्या हातामध्ये काहीतरी देतो. तर त्या थेंबाच्याच रंगाची ती एक गुंडा असतो, लोकरीचा किंवा दोऱ्याचा म्हणावा असा. आणि मग आता काय बरं होईल, तर ती मुलगी काहीतरी विणायला सुरुवात करते. आता ही काय विणेल, आपल्याला प्रश्न पडतो. कदाचित असं वाटतं की तो थेंब पावसात भिजतोय, कारण अतिशय छान असं त्याचं चित्रमय एक रचना त्याची तयार केलेली आहे. मग या पावसासाठी उबदार असं ती काही तयार करेल का ते विणून, तर नाही. ती चक्क त्या दोऱ्यापासून एक छत्री तयार करते आणि ती त्या थेंबाला देते. त्या थेंबाला फार आनंद होतो. आधी त्या ती छत्री घेऊन तो त्या पावसाचा छानपैकी आस्वाद घेत राहतो आणि नंतर मात्र चक्क हळूहळू आकाश निरभ्र व्हायला लागतं, हलकासा सूर्य डोकावायला लागतो आणि केवळ तो पाण्याचा पडणारा पाऊस नाही तर आता चक्क सोनेरी किरणांचा सुद्धा पाऊस तो अनुभवायला लागतो आणि त्या छत्रीचा सुद्धा रंग बदलतो. एकंदरीतच खूप ज्याला आपण म्हणतो की फॅन्टसी आहे या संपूर्ण लघुपटामध्ये दाखवलेली, पण तरीही त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक संदेश जरूर मिळतो की नवीन काहीतरी बघायचं आणि एकमेकांशी जोडून ठेवण्याचं जे एक तत्व असतं ते आपल्याला या लघुपटामधून बघायला मिळतं आणि बघताना अतिशय सुरेख असा हा लघुपट वाटतो.

मग प्रत्येक पाऊस एक सर थेम भर तुझे मन थेम भर तुझे मन ओघळले माझ्यावर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेम भर।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: कधी कधी असं होतं ना की काही लघुपट बघत असताना त्याच्यातून नेमकं काय सांगायचंय हे आपल्याला चटकन कळत नाही, पण काही काही लघुपट मात्र आपल्याला चटकन त्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला चटकन काहीतरी छान असा विचार देऊन जातात. आत्ता जसं मी द रेन स्टोरी या लघुपटाविषयी सांगितलं, तर हा जो लघुपट आहे त्याच्यातनं असा काही विशेष संदेश वगैरे मिळतो किंवा जीवनाविषयीचे काही विचार ऐकायला मिळतात असं काही नाही, पण मुळात त्या थेंबाचं जे काही आयुष्य आहे ते दाखवण्यासाठी केलेली कल्पना किंवा एखादा थेंब एखाद्या एकाकी व्यक्तीचं आयुष्य किंवा एखादी जाणीव ही एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कशा प्रकारे बदलू शकते हा विचार आपल्याला हा लघुपट देतो.

3:55 झालेली आहेत मंडळी, तेव्हा आता सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आता आपण इथेच थांबूया. ठीक 3:58 ऐकूया ठळक बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट सांजेच्या पारी. ऐकत रहा FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स.
1: नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्ज वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:58 मिनिटं झालेली आहेत. ऐकूया ठळक बातम्या. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकाला चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. नीट पेपर फुटीवरून देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान पकडलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत

दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ या 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. आणि याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआरच्या माध्यमातून एफएम रेनबो वाहिनी। कार्यक्रम सुरू होतोय सांजेच्या पारी आणि मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं सांजेच्या पारी मनापासून स्वागत करते।

अजिंठा अजिंठा निर्मळ वाघूरचा प्रवाह, काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा।

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्तीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा।

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा।

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणार

काही ठिकाणी अनेक दिवसांच्या पावसानंतर छान उघडीप घेतलेली आहे, काही ठिकाणी पाऊस हळूहळू संततधार नाही पण छान रिमझिम असा बरसतो आहे, तर काही ठिकाणी ऊन पावसाचा खेळ बघायला मिळतोय आणि अशा मस्त वातावरणात संध्याकाळी चहाच्या वेळी या सांजेच्या पारी आज आपण काही निसर्ग कवितांचा आस्वाद घेणार आहोत. पहिली कविता आहे शांता शेळके यांची. पेटलेल्या उन्हामध्ये वठलेले एक झाड, पेटलेल्या उन्हामध्ये वठलेले एक झाड, घट्ट धरून उराशी माळ बैसला उजाड. सीमित हो अवकाश क्षितिजाच्या वर्तुळात, उकळता लाभारस ऊन तयात जळत. निळे अंतराळवर घारी किंचाळती त्यात, सुन्न शांततेचे उर सूर जातसे चिरित. निसर्ग कविता म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये हिरवाई आणि सगळं छान छान, पाऊस, इंद्रधनुष्य, सूर्य, चंद्र, तारे इतकेच असतात असं काही नाही आहे ना. निसर्गातल्या प्रत्येक क्षणाचं, प्रत्येक विविध लक्षणांचं वर्णन या निसर्ग कवितेमध्ये येत असतं. घेई उन्हात जळत्या भावी मेघांची चाहूल, घेई उन्हात जळत्या भावी मेघांची चाहूल, नव पल्लवाचे वाजे वृक्ष खोडात पाऊल. मिटलेल्या डोळ्यांपुढे दिसे वसंताची शोभा, मोहरते अंगोपांगी लाल सुमनांची शोभा. पेटलेल्या उन्हामध्ये वठलेले एक झाड, पेटलेल्या उन्हामध्ये वठलेले एक झाड, घट्ट धरू नवराशी माळ बैसला उजाड, माळ बैसला उजाड.

0: विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष

आता एक मंगेश पाडगावकर यांची एक कविता आपण ऐकणार आहोत. अतिशय सुंदर आणि सगळ्यांना परिचित अशी ही कविता आहे. संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, कुरळ्या लहरींमधूनी शीळ घालतो वारा. दूर कमान पुलाची एकलीच अंधारी, दूर कमान पुलाची एकलीच अंधारी, थरथर त्या पाण्याला कसले कुपित विचारी. भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा, भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा, स्तिमित होऊन तेथे अवचित थबके वारा. किरकिर रात किड्यांची निरवतेस किनारी, ओढ लागुनी छाया थरथरते अंधारी. मध्येच क्षितिजावरुनी वीज लकाकुन जाई, अनध्यानस्थ गिरीही उघडुनी लोचन पाही. हळूच चांदणे ओले ठिबके पाण्यावरुनी, हळूच चांदणे ओले ठिबके पाण्यावरुनी, कसला क्षण सोनेरी उमले प्राणांमधुनी. संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, दरवळला गंधाने मनाचा गाभारा, दरवळला गंधाने मनाचा गाभारा.

बाबा बोरकरांची ही रचना आपण किशोर देशमुख यांच्या स्वरामध्ये ऐकलेली आहे आणि आता बोरकरांचीच एक छानशी कविता ऐकूया. पावसात जागला समुद्र राग सावळा, पावसात जागला समुद्र राग सावळा, लाट लाट दाटते भरून भाव कोवळा. काठ काठ ढासळे पिसाट माड स्फुंदती, आंधळ्या ढगातुनी प्रकाश बिंदू सांडती. काय सुंदर ओळे ही. काठ काठ ढासळे पिसाट माड स्फुंदती, आंधळ्या ढगातुनी प्रकाश बिंदू सांडती. हाक ये दुरून एक झाकळून टाकते, गाढ गूढ आठवात मूक वेल वाकते. माखते चराचरी अथांग गांग गारवा, माखते चराचरी अथांग गांग गारवा, आगळा जगासये उदास रंग पारवा. धूसरे सरीत दूर सूर सूर व्याकळे, धूसरे सरीत दूर सूर सूर व्याकळे, भाव की अभाव हा करी सुगंध मुकळे. कोणही व्यथा अशी सुखासला जाणते, कोणही व्यथा अशी सुखासला जाणते, सागरार्थ कोण त्या उसासुनी उधाणते, सागरार्थ कोण त्या उसासुनी उधाणते.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: आजच्या आपल्या सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये आपण विविध निसर्ग कवितांचा आस्वाद घेतोय आणि तशाच काही सुंदर अशा गीतांचाही।

निसर्ग कवितांच्या आजच्या संजेच्या परी पुढची कविता आहे नाधो महानोर यांची. दिस पाऊस पाण्याचे ओल्या आभाळ गाण्याचे, दिस पाऊस पाण्याचे ओल्या आभाळ गाण्याचे, बीज ऋतून मातीला नवा जन्म घेतानाचे. अशी पांभर पेरणी उस्करून दाणे दाणे, अशी पांभर पेरणी उस्करून दाणे दाणे, पक्षी भिजल्या पंखांनी झेलतात ओली उन्हे. इंद्रधनुष्याचे रंग ओघळून थेंबांवर, इंद्रधनुष्याचे रंग ओघळून थेंबांवर, काच बिल्लोर तळ्याची थेंब वेचते निर्मळ. हरखल्या बायकांनी ओटी बांधली पोटाशी, हरखल्या बायकांनी ओटी बांधली पोटाशी, आणि ऋतुगंध गाणी शिवारात वेडी पिशी. बैल घाट्या घुंगुरांनी शिंगावर घेत माती, बैल घाट्या घुंगुरांनी शिंगावर घेत माती, सर्व्या रानाला वेळून सैर भैर नाचता ती. अशा वेळी बाई पेर उजवू दे धनधान्य, अशा वेळी बाई पेर उजवू दे धनधान्य, बळीवंताच्या हातांना अवघ्या दुनियेचं पुण्य, बळीवंताच्या हातांना अवघ्या दुनियेचं पुण्य.

सांजेच्या पारी पुढची निसर्ग कविता कवी नलेश पाटील यांची. खरतर त्यांची ओळखच निसर्ग कवी अशी आहे आणि त्यांचीच ही एक कविता. पाऊस कवी हा आला हिरवे लिहून गेला. पाऊस कवी हा आला हिरवे लिहून गेला. पानांच्या रेषा होऊनी झाडात राहू लागला. नदीच्या उगमाकाठी आभाळ सुरू होताना पाहिले होते पाण्याला गोडवे निळे गाताना. धुक्याच्या आडूनी सारे डोंगर ऐकत गेला. पाऊस कवी हा आला हिरवे लेऊन गेला. गवत पळे कोवळे त्याचेही पाण्याचे डोळे. गवत पळे कोवळे त्याचेही पाण्याचे डोळे. ओला होण्यासाठी वारा हिरव्या रंगात लोळे. दिवस अख्खाच्या अख्खा ऋतूच्या मागे लपला. पाऊस कवी हा आला हिरवे लिहून गेला. रानाच्या मनात ओले विचार धावू लागले. पाण्याच्या काड्यांनी सारे आकाश कसे पेलले. कोड्याचे उत्तर त्याच्या देऊनी मेघ फुटला. पाऊस कवी हा आला हिरवे लिहून गेला. भिजल्या कणाकणात ऋतूचे अत्तर आहे. निर्मळ गंधाचा झरा श्वासाश्वासा तुनिवा आहे. फुलांच्या देव्हाऱ्यामध्ये देवाने प्रवेश केला. पाऊस कवी हा आला हिरवे लिहून गेला. पाण्याला वाटेल तेव्हा इवलेसे होता येते. पाण्याला वाटेल तेव्हा इवलेसे होता येते. आणि मनी आले तर थेंबाचे आकाश होते. पाण्याच्या बीजामधूनी वृक्ष निळा फोफावला. पाण्याच्या बीजामधूनी वृक्ष निळा फोफावला. पाऊस कवी हा आला हिरवे लिहून गेला. नभाने सावरलेला पाण्यात झाडांचा तोल. नभाने सावरलेला पाण्यात झाडांचा तोल. आतनी बाहेर सारी निखळ हिरवी ओल. बिंब कुठले निझाड संभ्रम ओला पडला. बिंब कुठले निझाड संभ्रम ओला पडला. पाऊस कवी हा आला हिरवे लिहून गेला. पाऊस कवी हा आला हिरवे लिहून गेला. पानांच्या रेषा होऊनी झाडात राहू लागला. पानांच्या रेषा होऊनी झाडात राहू लागला.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मस्तपैकी निसर्ग कवितांचा आस्वाद आपण घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची भावगीतं, निसर्ग गीतं, चित्रपट गीतं यांचाही आपण आस्वाद घेतलेला आहे. आणि आता 4:54 झालेली आहेत तेव्हा घड्याळ आपल्याला खुणावत आहे की आता इथून बाहेर पडून मला निसर्गात जायला हवं किंवा तुम्हालाही जर फेरफटका मारायचा असेल तर निसर्गात जायला हवं असं हे घड्याळ आपल्याला आता खुणावत आहे. तेव्हा मस्तपैकी एक चक्कर मारून आपण चक्कर मारता मारता सुद्धा एफ एम रेनबो ऐकत राहायला अजिबात विसरू नका. मी दुहिता सोमण खेर मात्र आता आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. आपण मात्र ऐकत रहा एफ एम रेनबो वाहिनी. ठीक 5 आपण ऐकणार आहात मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर सगळेजण मिळून म्हणणार आहात लव्ह यू जिंदगी.

नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे। पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं। नीट पेपर फुटीवरून देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान पकडलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ या 5 ठिकाणी विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे। झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं। पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं। चीनमध्ये होंगझाऊ इथं सुरू असलेल्या ISSF नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या मिश्र गटात भारताच्या सोनम मस्कर आणि हिमांशु धिल्लो यांनी कांस्यपदक पटकावलं आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात यवतमाळसह 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त उद्या नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन। आणि नागपुरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर। आता सविस्तर बातम्या। जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं। यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आहे आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली आहे। या आंदोलनाचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत। विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असेही निर्देश न्यायालयानं दिले। या आंदोलनांदरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली। दरम्यान महाराष्ट्रात आंदोलन काळात विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली। पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना सांगितलं।
1: हमने एक समय सीमा तय कर दी है, 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इज गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा।
0: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद यात आहे। या अंतर्गत सेवा पुरवठादाराची व्याख्या सरकारनं व्यापक केली आहे। पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। राज्यसभेचंही कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झालं, मात्र शून्य प्रहरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणा सुरू केल्या। गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी अनन्य विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहे। एका अनन्य विशेष न्यायालयाकरता न्यायाधीशांच्या एका पदासह सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 6 अशा एकूण 7 नियमित पदं आणि 2 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेकडून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली। यासाठी येणाऱ्या 4,51,00,000 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली। याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला सरकारनं मान्यता दिली, त्यासाठी अध्यादेश जारी केला जाणार आहे। या निर्णयानुसार निवडून आलेले घोषित झाल्यापासून 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात येणार आहे। गौण खनिजांचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करण्याला मंत्रिमंडळ मंजुरी देण्यात आली। ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक लक्ष्मणराव जोशी यांचं आज दुपारी अल्पशा आजारानं निधन झालं. मृत्यूसमय ते 89 वर्षांचे होते. पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला नागपूरच्या तरुण भारत या दैनिकात पत्रकार म्हणून काम केलं. त्यानंतर काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते पुन्हा नागपूरला परतले आणि लोकशाही वार्ता या वृत्तपत्रात संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. सोशल मीडियावरील शोकसंदेशात त्यांनी जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त उद्या 29 जुलै रोजी सकाळी नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथं राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. विदर्भ गरजतो, वाघ संवर्धन, समुदाय सक्षमीकरण आणि जगाला प्रेरणा ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची संकल्पना आहे. राज्यातील व्याघ्र संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि जनजागृतीला चालना देण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 3 व्यक्तींना वन विभाग आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यात विशाल बनसोड, चंद्रपूर जिल्ह्यातील सातारा ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन धनराज गुलधे आणि वनरक्षक व्ही ए डोंगरे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या विविध धोरणात्मक उपाययोजनांमुळे भारतीय खेळणी उद्योगात लक्षणीय प्रगती झाली असून देशाच्या खेळण्यांच्या निर्यातीत 89.1% वाढ झाली आहे तर खेळण्यांच्या आयातीत 37.5% घट नोंदवण्यात आली आहे. दिल्लीतील भारत मंडपम इथं झालेल्या टॉय बीज इंटरनॅशनल 2026 प्रदर्शनात 400 भारतीय ब्रँड्स आणि 40 देशातील 100 आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी झाले होते. नागपूर शहरात आज दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 179.7 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला तर दक्षिण पश्चिम नागपूरसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं वृत्त आहे. खामला इथल्या सोमलवार शाळेत पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांना मनपाच्या अग्निशमन तसंच बचाव पथकातर्फे सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. पडळू चौकात तर सहकारनगरमध्ये अनेक घरात पाणी साचलं. छत्रपतीनगर, स्नेहनगरमध्ये सखल गल्ल्या पाण्यानं तुंबल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं. भंडारा जिल्ह्यात देखील आज सकाळी मुसळधार पाऊस झाला तर अकोला शहरात अधूनमधून रिमझिम पावसानं हजेरी लावली. दरम्यान प्रादेशिक हवामान खात्यानं नागपुरात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला असून गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि भंडारा इथं देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर उद्या गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या 29 जुलै रोजी भारतीय हवामान विभागानं दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटीचे आदेश निर्गमित केले आहे. नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आषाढ पौर्णिमेनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे उद्या सकाळी 10 वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध परित्राण पाठ, बुद्ध पूजा आणि धम्मदेसना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. भगवान बुद्धांच्या प्रथम धम्मदेशनेच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्रिशरण पंचशील ग्रहण आणि धम्मश्रवणाचाही लाभ उपस्थितांना घेता येणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. या दौऱ्यात कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून KL राहुल उपकर्णधार असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात यवतमाळसह 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त उद्या नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन आणि नागपुरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी

0: राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विशेष कामकाज

0: होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक पे पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
1: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले होते पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाजमाध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनानं केलेल्या नियोजनाचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कौतुक केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपालांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत 2047 ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार असून या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची करुणा सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एका वर्षाची मुदत द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 5 मच्छीमारांना सॅटेलाईट फोनचं वितरण करण्यात आलं. या फोनवर इनकमिंग आणि आउटगोईंग सुविधा उपलब्ध असून या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून संपर्क साधणं शक्य होणार आहे. राज्यात अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ यंत्रणेतल्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातले शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे संजय गरुड यांना सोलापूरजवळ नातेपुते इथून अटक झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयात शरणागती पत्करलेल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे 246 विशेष गाड्या चालवणार आहे. यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक ल त्र्यम उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांचं आज नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढचे 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नागपूर शहर, ग्रामीण भाग तसंच हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 8 तासांनी सापडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
2: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7

0: 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे, असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत, जेणेकरून पेपर फुटणार नाही, अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती, असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
1: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है, इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा? नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा, उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी, आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
0: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
2: आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले, मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. YSR कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडनं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, मात्र त्यांना मधुमेह, रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
3: जो मैंने 25 जुलै 2022 को भारत के राष्ट्रपति का पदभार ग्रहण किया था, तो ये मेरे लिए सम्मान से अधिक दायित्व का विषय था, क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था, जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.
2: राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीवर राष्ट्रपती भवन, राष्ट्र का भवन, सेवा और संवेदना, समावेशी सहभागिता, भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपती आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपती भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खाजगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाला या संदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती, असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी।

मुंबईच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4,000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत बालहक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग केवळ काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठबळ द्या थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जिंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर अरियाके समुद्र आणि या सुशेरो समुद्र किनारपट्टीसाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हाँगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशू ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली।
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं।
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली।
3: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी। ही गोष्ट अवश्य ऐका। 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला।

0: 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: 20 minutes past the hour, you just heard Kenny G and Peebo Bryson there with this track, By the Time This Night Is Over. Up next, I'm going to be playing your request. It comes from Nigel. Nigel has requested for Bananarama by Venus. That's coming up next. And the song is going to be followed by a request. It comes from Deepa Palkar. Deepa Palkar has requested for Despacito, Luis Fonsi. Two songs back to back. Keep listening. In the meanwhile, we get into this teeny weeny break. And we're going to be listening to these two tracks post that. Stick around.
1: Akashwani FM Rainbow, 107.1 MHz. Musically yours.
2: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
3: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
2: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
3: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: तो आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख

0: मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
2: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
3: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्सवर. आपण आता वंदन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. बुधवारच्या आणि गुरुपौर्णिमेच्या या मंगल प्रभाती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत.

कौशिक प्रकाशन सादर करीत आहे समर्थ धून, निर्माता अरुण गोडबोले, संकलन आणि संगीत दिग्दर्शन सुधीर मोघे।

आज गुरु पौर्णिमेच्या शुभ दिनी दासबोधातील सहाव्या समास, पाचव्या दशकातील सहावा समास आपण आज श्रवण करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध. दशक पाचवा मंत्रांचा समास सहावा, शुद्ध ज्ञान निरूपण नाम. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक वूसरे, समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्यभान, जेथे जाणीव आहे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीजे. श्री समर्थ.

म्हणतात की हे शिष्या, ज्ञानाचे लक्षण ऐक, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि आपण आपल्याला पहावे याचं नाव ज्ञान. मुख्य देव कोणता ते जाणावं, त्याचं आपलं सत्य स्वरूप काय ते ओळखावं, आणि नित्य काय अनित्य काय याचा विचार करावा, यास ज्ञान असं म्हणतात. जिथे दृश्य असणारी प्रकृती संपते, पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेले पदार्थ नाहीसे होतात, द्वैत समूळ नष्ट होते, त्याला ज्ञान म्हणावे. जे आत्मस्वरूप आहे, जे मन बुद्धी इंद्रिये यांनी देखील जाणता येत नाही आणि तिथे आपला तर्क देखील चालू शकत नाही, कारण परावाणीच्याही जे पलीकडे आहे त्यास जाणणे म्हणजे ज्ञान. जिथे दृश्याचं भानच उरत नाही, जाणीवही उरत नाही, कारण जाणीव असणं हेच अज्ञान होय, आणि यालाच विमल शुद्ध स्वरूपाचं ज्ञान म्हणतात.

सर्वसाक्षी अवस्था तुरिया, ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान, दृश्य पदार्थ जाणीजे त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे, शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान, जेथे सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैसे, म्हणवनी शुद्ध ज्ञान तुरियेचे मानूची नये, ज्ञान म्हणजे अद्वैत तुरिया प्रत्यक्ष द्वैत, म्हणवनी शुद्ध ज्ञान संतत वेगळेची असे, ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपची आपण, या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रुती। चौथ्या समासात समर्थांनी आपण ज्याला ज्ञान समजतो ते मुळी ज्ञान नसून ते केवळ आपलं कौशल्य आहे असं सांगितलं होतं। आणि आता ज्ञान म्हणजे नेमकं काय त्यांच्या दृष्टीतून हे त्यांनी या समासात सांगितलेलं आहे। सर्वसाक्षी जी चौथी अवस्था तुरिया तिला ज्ञान असं म्हणतात, पण हे म्हणणं देखील बरोबर नाही असं देखील ते म्हणत आहेत, कारण काम त्या अवस्थेतही साक्षित्वाने पदार्थज्ञान

लक्षण आपण शुद्ध स्वरूपच असतो हे जाणणं, याचा अनुभव येणं, याला शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणतात. महावाक्याचा उपदेश उत्तम आहे, पण त्याचा जप करण्यास सांगितलेला नाही. या महावाक्यांच्या अर्थाचा साधकाने विचार केला पाहिजे. महावाक्योपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीच तो विचारची केला पाहिजे साधिके.

महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा। महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीणची होये। महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांचे आपण वस्तूचं आहे। आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, जे आधी अंती स्वयंभ स्वरूपचित स्वये, जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जिथे आटे, ते ज्ञान चालिया फिटे भ्रांतीबंधनाची। मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य। समर्थ सांगतायत की महावाक्यात परमार्थाच्या उपदेशाचं सार आहे यात शंकाच नाही, पण त्यांच्या अर्थासंबंधीचं विचार चिंतन करणं गरजेचं आहे। आणि नुसताच त्याचा जप करून अज्ञानाचा अंधकार नाहीसा होणार नाही। महावाक्यांचा अर्थ लक्षात घेतला की आपण तत्वतः आत्मस्वरूपच आहोत हे कळून येतं। नुसता त्याचा जप केल्याने व्यर्थ क्षीणच होतो। महावाक्याचं विवरण हेच ज्ञानाचं मुख्य लक्षण आहे। शुद्ध लक्षांवरून, शुद्ध लक्षांशावरून आपण आत्माच आहोत याचा अनुभव येतो। आणि आपल्याला हलाभ होणं, स्वस्वरूपाचा अनुभव येणं हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे। वास्तविक ते ज्ञान आदी व अंती, स्वतः स्वतःस प्रकाशित करणारं स्वस्वरूपच असतं, आणि जिथून हे सर्व विश्व प्रगट होते आणि शेवटी सर्व जिथे लय पावते, त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झालं की बंधनाची भ्रांती नाहीशी होते। मत आणि मतांतर जिथे फूल ठरतात, त्याच्यासंबंधीचे अतिसूक्ष्म विचार केल्यावर त्याच्यात पूर्ण ऐक्य दिसून येते। मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य।